सच्चे तेरे खंड, सच्चे ब्रह्मांड, सच्चे तेरे लो सच्चे आकार, सच्चे तेरे करणे सर्व विचार, सच्चा तेरा अमर सच्चा दीवान, सच्चा तेरा हुक्म सच्चा फुरमान, सच्चा तेरा कर्म सच्चा निशान, सच्चे तुदाख लख करोड़, सच्चे सब तान, सच्चे सब जोर, सच्ची तेरी सिफत सच्ची सालाह, सच्ची तेरी कुदर सच्चे पातशाह, नानक सच त्याय सच, जो मर जमे सो कच निकच।

बसंती संधूर सुहाई सरस अहीरी लै पार जा संगलाई पांचो आर जा सुरमानंद पास कर आई चंद्र बिंब मंगलन सुहाई सरसबान औ आहे बिनुदा गावह सरस।

अधारा रहाओ, बेटी प्रीत मजूरी मांगे जो को छान छवावे हो, लोग कुटंब सब होते तोरे तो आपन बेडी आवे हो, ऐसो बेडी बरन न साको सब अन...

मेरे साहा तू सबना करे एक दात, सबको तुझ ही विच है मेरे साहा, तुझते बाहर कोई ना है, सब जिया तेरे तू सब सुदा मेरे साहा, सब तुझी माहे समाहे, सबना की तू

मेरा मन लागा है राम प्यारे, दीन दयाल करी प्रभ कृपा, वस कीने पंच दुतारे रहाओ, तेरा थान सुहावा रूप सुहावा,